0: निर्गुण से सगुण बन आए, भक्तन के हितकारी प्रभु, भक्तन के हितकारी. This we have translated yesterday.
1: Tak tohle už jsme přeložili včera.
0: The third.
1: Teď dál.
0: Up.

0: आप है नित्य चेतन निरकारी। फादर
1: डाला है
0: आप पापी अनेकों आगे उबारिया, द पापीज मीन्स many who did many problems and this.
1: To znamená ti, kteří udělali mnoho problémů a hříchů.
0: Who have so many sin.
1: Kdo má tolik hříchů.
0: Aneko, many.
1: Mnoho.
0: Age ubariya hai.